जुग जुग एको वेश, एका माई जुगत व्याई, तीन चेले परवान, एक संसारी एक पंडारी एक लाए दीवान, जिप तिस पावे